0: श्री नरेन्द्र मोदी अद्य स्वीय यात्रायाः चतुर्थे चरणे नॉर्वे इत्यत्र सम्प्राप्येत। भारत नॉर्डिक शिखर सम्मेलने भागग्रहणाय अथ द्विपक्षीय वार्ताभ्यः श्रीमोदी अद्य नॉर्वे इत्यत्र सम्प्राप्येत। प्रधानमन्त्रिणः मोदिनः नॉर्वे इत्यत्र एषा प्रथमा यात्रा स्यात्। श्रीमोदी राजा हेराल्ड पंचम इत्यमुना अथ रानी सौम्या इत्यनया साकं च मेलनं कुर्यात्। श्रीमोदी तत्रत्य प्रधानमन्त्रिणा जोनास गहरस्टोरे इत्यमुना साकं द्विपक्षीयां वार्तां कुर्यात्। कांग्रेस दलस्य नेतृत्वे केरलम शासनस्य शपथग्रहणम् अद्य स्यात्। कांग्रेस दलस्य नेता वीडी सतीशन अद्य तिरुवनन्तपुरम इत्यत्र शपथवचनं स्वीकुर्यात्। कांग्रेस दलेन सतीशन इत्यसौ केरल प्रदेशस्य अग्रिम मुख्यमंत्री रूपेण समुद्घोषितः। कांग्रेस दलस्य नेतृत्वयुतेन यूनाइटेड डेमोक्रेटिक ग्रन्थियुतेन तत्र शासन विरचनं स्यात्। केन्द्रीयः गृह सहकारिता मन्त्री अमितशाहः गुजरात प्रदेशस्य गांधीनगरे 700 कोटिमितानां विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्। स्वीय द्विदिवसीय यात्रावधौ गतदिने गांधीनगर नगर निगमस्य 100 कोटिमितानां विकास कार्याणां शुभारम्भमपि श्रीशाहः विहितवान्। एतत्पूर्वं प्रथमे दिने श्रीशाहः सूचना केन्द्रस्य उद्घाटनं च कृतवान्। श्रीशाहः एआई तथा डीपटेक इत्येतौ भविष्यस्य अर्थव्यवस्थायाः मुख्य स्तम्भौ इति वर्णितवान्।
1: आने वाले 25 साल में जो सेक्टर विश्व की अर्थनीति को, विश्व के अर्थतंत्र को दिशा देंगे, वो सभी क्षेत्र में आज भारत फाउंडर बनकर अपनी मजबूत उपस्थिति को दर्ज करा रहा है और यही बता रहा है कि भारत का भविष्य बहुत सुनहरा है। एआई और डीप टेक के जो भविष्य है, इसके लिए इसके जैसे टेक पार्क बहुत बड़ा काम भी करेंगे और इसको आगे भी बढ़ाएंगे।
0: अन्ते च क्रीडा वार्तासु आईपीएल इत्येतस्यां क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायाम् अद्य चेन्नई सुपर किंग्स सनराइजर्स हैदराबाद इत्यनयोः दलयोः मध्ये द्वन्द्वं स्यात् इति वार्ताः।
2: ಆಕಾಶವಾಣಿಯ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರವಿದು.
3: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ.
4: 3 ತಿಂಗಳ ಮಗುವಿನಿಂದ 3 ವರ್ಷದ ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ.
3: 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ.
4: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಾಸ್ ಅಥವಾ ಫೇಲ್ ಆದವರಿಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಬೇಕಾದ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
3: ತರಗತಿಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೂ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ.
4: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ.
3: ಮೊಬೈಲ್ 9444
5: ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಗುರುದೇವ್ ಇದರ 3 ಶಾಖೆಗಳಾದ ಧಾರವಾಡ, ಗದಗ, ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪಿಯುಸಿ ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಾತಿಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ.
6: ಸುಸಜ್ಜಿತ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಮತ್ತು ಲ್ಯಾಬೋರೇಟರೀಸ್, ಶುಚಿ ರುಚಿ ಊಟದ ಜೊತೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ,
5: ನಿಖರವಾದ ಫಲಿತಾಂಶ, ಡೈಲಿ ಟೆಸ್ಟ್, ಸ್ಟಡಿ ಅವರ್ಸ್, ಹೈಲಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ಡ್ ಫ್ಯಾಕಲ್ಟೀಸ್, ಡೌಟ್ ಕ್ಲಿಯರಿಂಗ್ ಸೆಷನ್, ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾಳಜಿ ಜೊತೆಗೆ
6: ನೀಟ್, ಜೆಇಇ, ಕೆಸಿಇಟಿ, ಎನ್ಡಿಎ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ತರಬೇತಿ.
5: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿಯಲ್ಲಿ 618ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ 2 ವರ್ಷಗಳ ಉಚಿತ ಶಿಕ್ಷಣ.
6: ಸಂಪರ್ಕಿಸಿ
5: 9880452226
6: 9845356442.

0: जाई जुई कोंकणी समिश्र कार्यक्रम
1: सगळ्यांको नमस्कार. आज पहिले MS कामत हेनी संगेले एक भक्ति गीत डॉक्टर बिकाजी गाणेकर हेंगेले रचनो

0: अतवरी एम एस कामत हिने सांगितले एक भक्तिगीत डॉक्टर भिकाजी गाणेकर हेंगेले रचना ऐकतो असले ती।
1: आता
0: अप्रूप झाले अखंड घर कुटुंब एक अनुभव हे विषयाबद्दल उलयते असत श्रीनिवास शानबाग।
2: आमगेले देश पुरातन कला थावन ऐक्यता भावनेन सहजीवन चलयत आईल देश हे देशांत अखंड कुटुंब म्हणलेरी अविभक्त घराणे अर्थात अविभक्त कुटुंब एक घरांत एक मनान प्रीतीन भेदभाव नासतना चंद रीतीन जीवन करची पद्धती आशिली। अविभक्त कुटुंबाचे परिचय आणि अविभक्त आणि विभक्त कुटुंबाचे व्यत्यास आणि साधक बाधक संक्षिप्त रीतीनं हांव आता सांगता। पुराण कालातून अखंड घराणे अस्तित्व आशिले पौराणिक पुस्तक वाचील त्यांना आमक ते दिसून येता। रामायण महाभारत कालांत शंभर जनाकी चढावात जन आशिले अविभक्त कुटुंब अस्तित्वांत आशिले सर्वांक गोत्त आशिल्ले विशय आनीक रानांत वानर भल्लूक समूह सहजीवन करचे विशय रामायण वाचिल्ल्यांक गोत्त आशिल्ले विशय। नंतर आरंभ जाल्ले कलियुगांत भी व्हड व्हड राजघराणे आनी अविभक्त कुटुंब सहजीवन चलयत आशिले इतिहास पुटांत वाचन करूंक मेळटा। सिंधू नदी नागरिकताची जीवनशैली भी ओट्टू कुटुंबाची उदाहरणे हजारो वर्षा तकून अविभक्त कुटुंब चलयत आयले आता भी विरळ जावन आदिवासी कुटुंब सहजीवन चलयत आशिले दिसूक साध्य आसा। कुटुंब सहित संचारी जीवन करची पद्दत भी उण जाले ताजे शिवाय हे आधुनिक दिवसांत 50 ते 60 लोकांत आशिल्ले कुटुंब बोटान लॅक करची तितले आसाची। आमगेले धर्मांत उरील धर्माकी उण अविभक्त कुटुंब पळोवंक मेळताची आनीक हळ्ळी गांवांत थोडे प्रमाणेन कूड कुटुंब पळोवचेक साध्य आसा। अजमास 100 ते 150 वर्स मागशी पोरणी लोक गरीबपणान वेवसाय करून गोरक्षा करून जीवन करत आशिले। चेडावात जावन मातीच पागारू आनीक तणाची छावणे करून घर बांदून तांतू भितरी अजमास 20 ते 25 लोकाले सहजीवन चलत आशिले। आंगभोरून काम पोटभोरून जेवण आनीक मर्याद धमचेक वस्त्र इतल्यांत त्यांनी आरोग्यवंत आनीक संतुष्ट आनंदमय जीवन चलयत आशिले। खंयचे स्वार्थ आनीक होड साधनेचे अभिलाष नाशिल कारण रोग रुजीन भी उणे आशिले। अकस्मात थंडी तापू आंगादूख जाल्लेरी घरांत तुची सुंटी मिर्याकणाची कशाय पिवून घेणू आरोग्य राखून घेत आशिले त्यांना शिक्षण भी नाशिले वैद्य भी नाशिले ते कारण तांकां गोत्तशील झाडाची पाळ पाल्लो वखदा रुपान वापरत आशिले। तांकां रक्तवतड मधुमेह म्हळ्ळेरी कसने म्हणून गोत नाशिले। लाकूड वापरून उज्जू करून रंदप करत आशिले बांयचे उदक वापरत आशिले। कूड कुटुंबांत पुरा लोक घोळून सहबाळ चलयत आशिले। कालक्रमेण नागरिकत्व सुदारणे जायत आयले व्यापार उद्योग आरंभ जाले शिक्षण आरंभ जाले कारण जीवनांत ज्ञान मेळू लागले। अखंड घराण्याचे थोडे जण शिक्षणासाठी भायल गांवां गेले। घरांतले थोडे लोक व्यापार उद्योग संगत गरवांक पोसचे आनीक कृषी क्षेत्रांत काम करत जीवन संतुष्ट रितीन निस्वार्थ भावनेन चलयत आशिले। देवाचेर भक्ती विश्वास दवरून

प्रामाणिक रितीन जीवन करत आयले. दूद धुपते भरपूर वापरून उरील चडावा दूद विकून तांताईल कमाईन वस्त्र हडतशिले. परब आयले री त्या समयारी घरांतू सर्वांक घरची यजवानू नवी कपडे हडतशिलो. भेदभाव नासतना खुशीन प्रत्येक परब विजृंभणेन चलतशिले. मलगड्यांक आनीक घरचे यजमानाक कुटुंबाचे पुरा सदस्य मानमर्यादो दितशिले. म्हाका गोत्तशिल्या वारी अजमास 60 वर्स मागशीच्यान अविभक्त कुटुंबांत सर्व काम वांटून करतशिले. घरची दारले थोडे लोक व्यापार केल्ले री, थोडे लोक कृषी काम करतशिले, आनीक गरवांक आहार बिहाण घालतशिले. घरची बाईन भी घरची काम रांदपाक काम वेगळे वेगळे नेमा प्रकार करतशिले. सांजे चेडवांक घरांतुले व्हड जन शाले पेटोचे तयारी करतशिले. ते कारण कामाची जबाबदारी एकल्याचेरी पडनाशी पुरा जनांक वांटून वत्तशिले. ते कारण सर्वजण खुशीन हसत खेळत दिवस वत्तशिले. दिवलाणी समयारी घरची बाईन चेरडूव देवाल भजन करचे आनीक सन्न चेडवांक परवड सांगून दिवचे अशी नित्य चलत उरतशिले. रात्री जेवणानंतर घरची व्हड सन्न भजन करचे परिपाटू भक्तिप्रधान आनीक आनंदमय आशिले. दनपारा जेवणा कामाचे जबाबदारी एकल्याले आनी रात्री जेवणाची जबाबदारी अनेकल्याली. त्या शिवाय सकाळी सांतांनी काम घरची व्हड बायल चेडू करतशिली. नित्य करचे रांदपांतू दाळीतोय आनीक खंयचे एक तरकारी आंबट आनीक रांदई उपकरी आंबली नोणचे अशी सांप्रदायीक जेवण चोळ लागिले. दूद दय ताक आनी तूप भरपूर उरतशिले. आंबली मिडबी चप्पण घालून वर्षावधी पुरा जावका तशी दास्तान कोरनू दवरची पद्दती पुरा लोकांक घरांतू आशिले. ते रांदपा रुची आनी नोणच्या रुची येवजलेरी आज बी तोंडांत उदक येता. जेवणा वेळारी पुरा जन खुशाल करत खबर सांगून हासत जेवण करतशिले. ते जेवणा रुची आनी ती खुशी केन्ना विसरचेक साध्य ना. आनीक तसल खुशी आनी मेळचेक स्वप्नांत मात्र प्रत्येक परब विजृंभणेन आचरण जातशिले. वेगळे वेगळे परबेक वेगळे वेगळे गोड शिकरची पद्दती नेमेत जावन चोळ लायिले. घरांतुले ल्हान भुरग्यांक मीठ मिरसांग वाळून दृश्टी काडचे, विशेष धुपाचे धुवर दाखोवचे रूढी आशिली. त्या निमित्त घरांतूल वातावरण बी स्वच्छ उरतशिले. अविभक्त कुटुंबाचे घरांतू खंयचे रितीचे यंत्र बी नाशिले कारण रगड्यारी मासोल वाटचे, दंत्यार दळचे, बांयचे उदक तांडचे. ते निमित्त आंगाक उत्तम व्यायाम जातशिले. त्या निमित्त तांकां न्हीद बी येवन उत्तम आरोग्य बी प्राप्त जातशिले. कालक्रमेण अखंड घरांत उण जायता आयले. कारण म्हळ्यार शिक्षण पाविल्ले जन उद्योगासाठी शहरांत राबले. अनेक लोक नोकरी कारण अनिवार्य जावन भायल शहराक वचून वास्तव्य केले. तांगेले संवसार वेगळे वेगळे राबले. घरांतू 25-30 जण आशिले उणी जावन 15-16 येवन राबले. बायल चेडवांक लग्न केल्या नंतर घरांतूल जनसंख्ये 10-12 येवन राबले. तांतू भी अनेक कुटुंबांतू नाना तरेचे भिन्नाभिप्राय निमित्त अनेक कुटुंब फुट्टून विभक्त कुटुंबाचे संख्ये वाढत गेले. अविभक्त कुटुंबाचे अवशेष मात्र उरले. अनेक जानपद साहित्य माय जाले. पोरणे खेळू गुरपाळे ताम्रपाळे गजग्या खेळू भी ना जाले. विद्युत आविष्कार जाले, तंत्रज्ञान वाढले. त्या निमित्त वांडचे रगडे दळचे दंतो चिमणे दिवे आनीक लाटण भी ना जाले. उदक ताणचे यंत्र भी आयले. यांत्रीक जीवन आरंभ जाले. लोक सुख इच्छीत करूं लागले. रेडियो आयले तेन्ना लोक रेडियो मुखांतर तांकां खूब मनोरंजन मेळतशिले. ताजे नंतर दूरदर्शन शोध जाले. प्रत्येक सान कुटुंबांत दूरदर्शन दवरचे म्हळ्यार एक स्वाभिमानाचे विशय जाले. नंतर वस्त्र उंबळचें यंत्र फ्रीज दूरवाणी अशे अनेक सुख सुविधा घरांत येवन भरले. नाना नमुनेचे अंगवाले म्हारगायेचे कपडे अशे अनेक तरेन खर्चाक मार्ग जाल्ले कारण जोड बी तितले कोरका पडले. कारण घोव बायल दोगी जन कमई साठी नोकरी करून कमई वाडोवचे प्रसंग आयलो. अशी अविभक्त कुटुंब पुरा विभक्त जावन मूल कुटुंबांतू म्हालगडे आनी मांतार लोक उरले. चेरडू व बायल गांवांतू नोकरी खातीर उद्योगा खातीर उरचे कारण मांतार जनाले सेव करतले कोण म्हळ्ळी समस्या सुरू जाले. ताजे परिहारार्थ वृद्धाश्रम वेवस्था आरंभ जाले. अनेक चेरडू व अनिवार्य जावन तांगेले आवय बापायक वृद्धाश्रमाक राबोवचे परिस्थिती आयली. वृद्धाश्रमाक धाडनाशी आवय बापायक घरांत दवरून तांगेले सेव करतले जन भी आसाची तांणी पुण्य केल्ले.

0: घर करकामळेरी जागो आणि घर म्हणू कमी कमी 1 कोटी लागी पावता. वसती समुच्चयांत 2 कुडाचे घर खरीद कोरकामळेरी भी तितले पडता. समाजांत स्थान मान राखून घेऊका म्हळेरी 1 स्वंत घर आणि 1 स्वंत वाहन अवश्य. त्या कारण घो बायल दोघी जन नोकरीक वताची. सकाळी 5 घंट्याक उठून त्यांनी जे रांधपाचे तयारी करून चेडूवांक शालेक पेटोवची तयारी करून 8 घंट्याक भायर सरलेरी वापस रात्री 7 घंट्याक घराक येवका पडटा. खंयचे रितीन विचार केले री हे चूक म्हणून सांगू जायना. कालाक तक जावन जीवन मर्यादेन चलोवन व्हरचे प्रमुख विशय. आज काल पैशे नाशी कसने करचे साध्य ना. दुसरा म्हणलेरी चेडूवांक उत्तम शिक्षण देऊन तंगेले भविष्य उत्तम करचेसाठी कष्ट पावन मस्त पैसे खर्च करू का जाता. हे अनिवार्य बी होई. त्याज शिवाय चेडूवांक आणि आवई बापईक आरोग्य प्रमुख जाऊन उरता. विभक्त कुटुंबात आवई बापई आणि 1 ना 2 चेडू सन्न भुरगे असलेरी तंगेलकडे जबाबदारी घेऊची तितले बुद्धी उरना. व्हड भुरगे असलेरी त्यांनी शिक्षण अथवा नोकरीसाठी दुसऱ्या गावांत अथवा परदेशात उरकापड जाता. आवई अथवा बापईक आराम नसलेरी आस्पत्रे भोवचे चेडूवांक पळून घेऊचे भारी कष्ट जाता. ही परिस्थिती करोना संदर्भाचेरी मस्त जनांक हे अनुभवाक आईल असा. असल संदर्भारी अविभक्त कुटुंबाची उडगास जेवचे स्वाभाविक. अविभक्त कुटुंबांत असल क्लिष्टकर संदर्भारी जबाबदारी घेतले मस्त लोक उरतशिले. हे पुरा गोत उरणू वापस अविभक्त कुटुंबांत राबून जीवन करचे इष्ट कोणाक ना. कारण म्हणले रे आम्ही धोनी आमगेल धोनी म्हणले स्वार्थ मस्त लोकांक असा. म्हणले विषयी सर्व विदित थोडे लोकांक अविभक्त कुटुंब जाऊ का म्हणजे विचार असा. परंतु अनेक लोकाल स्वार्थ असहकारू आणि भिन्नाभिप्राय हे सगळ हक्का अड्डी येतात. असल संदर्भात आणि वापस अविभक्त कुटुंब जीवन अनुभव सूचेक साध्यस्वे अखंड घराणे खंड जाणू विभक्त कुटुंब जाले. परंतु विभक्त कुटुंब वापस अविभक्त कुटुंब जाऊचेक साध्यस्वे अखंड घराण्याचे खुशी आणि वापस येतलवे 1 रुक्काचे वेगळेवेगळे खांदे ओट्ट कुडवचेक साध्यस्वे म्हणले. हे प्रश्नेक भविष्याचे कालानची उत्तर देऊ का.
1: अतवरी अप्रूप झाले अखंड घर कुटुंब 1 अनुभव हे विषयाबद्दल उलेती असली ती श्रीनिवास शानबाघेणी. आता गजानन मेस्थेनी सांगले एक पद प्रकाश परणेकर हेंगेले रचना.

अतवरी गजानन मेस्थेनी संगले एक पद प्रकाश परणेकर हंगेले रचनो ऐकतो अशिले ती आता विकास प्रभु हंगेले रचनो अक्षदा हंगेले गोयपी।

अतवरी अक्षदा हेंगेले स्वरांत विकास प्रभू हेंगेले रचना ऐकतो आशिले। हे पदा बरोबरी आयचे कार्यक्रम बंद करूया। हांव नवीन महाले अनमंती मांगता। नमस्कार।

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮ್ಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50.
4: ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ತೇಜರಾಜ್ ಹೆಚ್ಕೆ, ಎಸ್ಡಿಎಂ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಮಕ್ಕಳ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಡೆಂಗು ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಡೆಂಗು ಜ್ವರದ ಬಗ್ಗೆ ಲಕ್ಷಣಗಳು, ಚಿಕಿತ್ಸೆ ಹಾಗೂ ತಡೆಗಟ್ಟುವ ವಿಧಾನಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ.
3: ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 244-3414, 244-3415 ಹಾಗೂ 244-3416. ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 0836.

0: यदा चदंगा
1: आदि अनादिया चीकिन माता आदि अनादिया चीकिन माता वेद शास्त्र का तुदुल गुरता हरि सोता
0: कवि अकल सतीन बाकाया पुरा न्यालेया केला
2: ಮುಂಡಿಗೆ ಪದಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಿರುವಿರಿ.